सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मण सच्चे त्रिलो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा